मोगाळक पेंग योकार आणि सुप्रभात 105.4 मेघाहर्ट्झवर तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राचं FM रेनबो चॅनल. न्यूज ऑन एअर ह्या आमच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आमची विविध भारती महादय आणि FM रेनबो ही तिन्ही चॅनल तुम्ही त्याच्यावर ऐकपाक शकतात. मोगाळक पेनो आजवार बेरेस्तार भारतीय सौर दिस 14 ज्येष्ठ शके 1948 म्हळ्यारूस 4 जून 2026 सकाळची 5:55 आणि 48 सेकंड जातात. आम्ही आरंभ करतो आमच्या पहिल्या सभेचं सुप्रभात.

105.4 मेगाहर्ट्झवर मोगाळक पॅनोद मी ऐकतात आकाशवाणी पणजे केंद्राचं एफ एम रेनबो चॅनल. सकाळची 5:08:40 जातात आणि वेळ जाता पुष्पांजली ह्या कार्यावळीचं.

मग ऐकाप्यानो, त्या पहिली आम्ही ऐकूया आज विदर्भाच्या कार्यावळींची रूपरेषा. सवर जाऊन 10 मिनिटांचेर तुमच्या सांगाताक आसतली पुष्पांजली ही कार्यावळ, आणि त्या उपरांत 6:30 वरांचेर तुमकां ऐकपाक मेळटली हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन पंडीत श्रीकांत भाकरे हांचे गायन, सुभद्र संगीत, राग ललत, राग चारुकेशी, आणि त्या उपरांत निमाणे कडेन भैरवी तुमकां ऐकपाक मेळटली. 7:10 वरांचेर ऐकात नमस्कार गोवा ही कार्यावळ, आणि कार्यावळीन आज ऐकात तुमकां पुरोवपी अशी अनेक तरेची म्हायती. त्या उपरांत 8:15 वरांचेर तुमकां घेवपाक मेळटलो कातारांचो आस्वाद. विविध तरेकवार अशी कातारां तुमकां ऐकपाक मेळटली कातारांच्या कार्यावळीन 8:15 वरांचेर. 9 वरांचेर घेयात सदाबहार ह्या कार्यावळीचो आस्वाद, आणि त्या उपरांत 10:10 वरांचेर मराठी संगीताची कार्यावळ तुमकां ऐकपाक मेळटली. 11:05 वरांचेर हिंदुस्थानी कोंकणी सॉंग्स तुमकां ऐकपाक मेळटली, आणि 12:10 वरांचेर चित्ररंजन ही कार्यावळ तुमकां ऐकपाक मेळटली FM रेनबोचेर 12:30 वरांचेर. 1:05 वरांचेर घेयात कातारांचा आस्वाद दनपारच्या जेवणा वांगडा, आणि त्या उपरांत 2 वरांचेर तुमकां ऐकपाक मेळटली नाट्यगीतांची कार्यावळ. 2:32 वरांचेर ऐकात वेस्टर्न म्युझिकान जूक बॉक्स ही कार्यावळ, आणि त्या कार्यावळी उपरांत तुमकां ऐकपाक मेळटली रिक्वेस्ट प्रोग्राम वेस्टर्न म्युझिकाच्या कार्यावळीन 4:05 वरांचेर.

5 वाजून 10 मिनिटांची ऐकत ग्लोबल बीट्स ही कार्यवळ वेस्टर्न म्युझिकाच्या कार्यवळी आणि त्या उपरांत 5:30 वाजांची भावगीतांची कार्यवळ तुमका ऐकपाक मिळतली. रेनबो सांस ही कार्यवळ तुमच्या सांगता कसली 5 मिनिटांची आणि त्या उपरांत काही खिणा भितर DLC 5 प्रस्तुत स्पेशल ब्रिंगल सिरीज ऑन कम्प्लिशन ऑफ 12 इयर्स ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट ह्या विषयाची स्वास्थ्य सेवा ही कार्यवळ तुमका ऐकपाक मिळतली आणि 7:45 ऐकात हिंदी फिल्मी म्युझिक आणि त्या उपरांत कातारांची कार्यवळ तुमच्या सांगता कसली. 8:30 ऐकात सदाबहार ही कार्यवळ आणि 9 स्पॉन्सर्ड प्रोग्राम आर्गा तुका सोमिया ही तुमका कार्यवळ ऐकपाक मिळतली FM रेनबोचेर 9:00. स्पोर्टिंगली युअर्स ही कार्यवळ ऐकात 9:30 आणि त्या उपरांत वेस्टर्न म्युझिकान आरजेस चॉईस ही कार्यवळ ऐकात 10:05. मोगळ्या कप्यानो 11:10 ऐकात वेस्टर्न म्युझिकान द मेलो आर ही कार्यवळ FM रेनबोचेर आणि ही आशिल्ली आयज चित्रपटाच्या कार्यवळींची रूपरेषा.

मोगळा कपेनू सो हजावन 10 मिनटां जाता वेळ जाता पुष्पांजली ह्या कार्यावळीचो. सगळ्यांक माई मोगाचो येवकार आयच्या ह्या सोबीत सुंदर सकाळच्या सभेन. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. कसल्याच बऱ्या कार्याक देवाक याद करप ही एक महत्वाची

पुष्पांजली ह्या कार्यावळीचो. सगळ्यांक माई मोगाचो येवकार आयच्या ह्या सोबीत सुंदर सकाळच्या सभेन. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. कसल्याच बऱ्या कार्याक देवाक याद करप ही एक महत्वाची बाब. भक्ती मनशाक स्थिर करता, सकारात्मक दिशा दिता, आणि हीच दिशा तुमकां दिवपाक येयल्या पुष्पांजली ही कार्यावळ. मोगळ्याक पेनू श्री गणेशाक वंदन करून आयकुया उल्हास भुयाव हांचो आवाज पुष्पांजली ह्या कार्यावळीन पहिल्या सुवातेर FM रेनबो वेल्यान. तुम्ही ऐकतात पुष्पांजली ही कार्यावळ, आणि पहिल्या सुवातेक उल्हास भुयाव आणि सांगती हांचो आवाज ह्या गणेश स्तुती खातीर.

मगर आकप्यानं पुष्पांजली ही भक्तिमय गीतांची कार्यवळ आम्ही ऐकतात आणि भक्ती मार्गाचं जो खरं आणि भक्ती मार्ग हो कसो स्वीकारप, भक्ती कित्याक करप ह्या आमकां खऱ्या तरेन समजून सांगले ते म्हणजेच संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर आणि तांचीच रचना आम्ही ऐकूया सुरेश वाडकर हांच्या आवाजातल्यान पुष्पांजली ह्या कार्यावळीन.

संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर हांची ही रचना तुम्ही ऐकली. सुरेश वाडकर यांच्या आवाजातल्या रवींद्र खसनीस हांनी संगीतबद्ध केले हे गीत पुष्पांजली ह्या कार्यावळीन तुम्ही नुकतेच ऐकले. मग ऐकपनु कार्यावळीन मुखार वेतना ऐकूया निवल परेरा आणि संगती ह्यांच्या आवाजातल्या हे मुखावेले गीत.

मंगळा कप्यानो आणि या गीता बरोबर आमची पुष्पांजली ही कार्यवळ हांगा सोपता. साडे 6 वरां जातात. वेळ जाता कोंकणीतल्यान मुखेल खबरांचो. आयकुया कोंकणीतल्यान मुखेल खबरो.

नमस्कार, अक्षता युएसएत काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज नवी दिल्लीत वेनेझुएलाचे कार्यवाही राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिक्स हांचे कडेन उलोवणी करतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज आभासीपणान पयल्या संवसारीक युगासना वस्तादपण सर्तींत वांटेकार जातले. ही गुजरातांतल्या अहमदाबाद शारांत जातली. केंद्रीय घरमंत्री अमित शाह त्रिपुराच्या 2 दिसांच्या भोंवडेर आयज सांजे वेळा अगरतालांत पावतले. फाटल्या 12 वर्सां नरेंद्र मोदींच्या फुडारपणा खाला सबका साथ सबका विकास सबका विश्वास आनी सबका प्रयास ह्या तत्वाक लागून भारतान उल्लेखनीय रुपांतर जाला. वाराणसीत आयज आनी फाल्यां ब्रिक्स कार्यपंगडाच्या 2ऱ्या बसका घडून हाडटले. काँगोच्या लोकशाय प्रजासत्तकान इबोलाचो प्रकोप उरला अशी शिटकावणी संवसारीक भलायकी संघटनेन दिल्या. काल नवी दिल्लीत लाओ लोकशाय प्रजासत्तकाचे उपप्रधानमंत्री आनी विदेश वेव्हार मंत्री थॉंग सावन फॉम विहान हांचे वांगडा भारत लाओ पीडीआर संयुक्त आयोगाचे 10व्या बसकेचे सहअध्यक्षपण विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी सांबाळे. अस्तंत बंगालातल्या वेगवेगळ्या आडखळींतल्यान रेल्वे प्रकल्पांची प्रगतीचो नियाळ घेवपा खातीर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव शेनवारा कोलकात्यांत पावतले. आकाशवाणी पणजी घडोवन हाडटा सूर संगम ही कार्यावळ पणजेच्या ईएसजी संकुलांतल्या माकिनीस पॅलेस सभाघरांत 5 जून 2026 ह्या दिसा सांजेच्या 4:30 वरांचेर जातली. भारतीय शास्त्रीय संगीत गायन फुगडी कातारा तशेंच पश्चिमी संगीताचो आस्पाव आशिल्ल्या ह्या कार्यावळीचो लोकांनी येवन आनंद घेवचो असो उलो आकाशवाणी पणजी केंद्रान मारला. मंगेशी देवळाक भेट दिवपी भाविक आनी पर्यटकां खातीर बऱ्यो सुविधा उपलब्ध करून दिवपाक सरकार कटिबद्ध आसा. मंत्री रोहन खवटे हांणी मंगळारा पर्वरी टाउन स्क्वेअर प्रकल्पाच्या बांदकामाची पळोवणी केली. गोंया खातीर हो एक प्रतिश्ठीत प्रकल्प अशें तांणी म्हणलें. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

आकाशवाणी पणजी केंद्राचं एफएम रेनबो चॅनल मोगा ऐकप्यानो सगळ्यांक सुप्रभात आणि योकार नमस्कार गोवा ह्या कार्यावळीन

105.4 MHz चेर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचा FM रेनबो चॅनल. मग ऐकपनो सगळ्यांक सुप्रभात आणि योकार नमस्कार गोवा ह्या कार्यावळीन.

चार जून दिनविशेष. आयचो हो दीस आपले भितर कितल्योश्योच खास आनी म्हत्वाच्यो अश्यो घडामोडी नोंद करता. आयज आमी याद काडटा बौद्ध धर्माचे अभ्यासक पंडित धर्मानंद कोसंबी हांची. आयज तांचो स्मृती दीस. तांचो जल्म 9 ऑक्टोबर 1876 हे दिसा साखवाळे गोंयांत जालो. 1897 वर्सा बौद्ध धर्माचेर एक लेख वाचून कोसंबी बौद्ध धर्माकडे आकर्षित जाले. पुणे ग्वाल्हेर काशी हांगा संस्कृतचे अध्ययन करपी कोसंबी गया हांगा वचून पाली भाषेचे शिक्षण घेवन आयले. ब्रह्मदेश श्रीलंकेंत प्रवास करून पाली भाषा आनी साहित्याचो अभ्यास तांणी केलो. बुद्ध घोषाच्या विसुद्ध मग्ग या पाली ग्रंथाचे संपादन तांणी केले. कलकत्ता मुंबय रशिया हांगा पालीचे अध्यापन केले. आनंद विहार आनी बहुजन विहार ह्यो संस्था तांणी उभारल्यो. बौद्ध धर्म आनी संघ, निवेदन, समाधी मार्ग, बुद्ध लीला सार संग्रह, बौद्ध संघाचा परिचय, भगवान बुद्ध व बोधिसत्व हे तांचे गाजिल्ले अशे ग्रंथ. धर्मानंद कोसंबी पिरायेच्या निमाणेकडेन महात्मा गांधींच्या विचारांनी प्रभावित जाले. महात्मा गांधींच्या आंदोलनांत तांणी सक्रिय भाग घेतलो. महात्मा गांधींच्या शिक्षणीक संस्थेंत कार्यरत असतानाच सेवाग्राम हांगा 4 जून 1947 हे दिसा तांकां मरण आयले. म्हणटकच आयज तांचो स्मृती दीस. आनीकय खुबश्यो गजाली नोंद करता आयचो हो खास दीस 4 जून. आयज चित्रपट अभिनेत्री नूतन बेहल हांचो जल्माचो दीस. 4 जून 1936 हे दिसा तांचो जल्म मुंबईत जालो. पिरायेच्या नव्या वर्सा चित्रपटांनी बाल कलाकार म्हणून काम करपाक तांणी सुरवात केली. 11 ऑक्टोबर 1959 हे दिसा लेफ्टनंट कमांडर रजनीश बेहल हांचे कडेन तांचे लग्न जाले. 1955 वर्सा सीमा ह्या तांच्या चित्रपटा खातीर सर्वोत्कृष्ट नायिकेचो फिल्मफेअर पुरस्कार तांकां मेळ्ळो. भारत सरकारान 1974 वर्सा पद्मश्री भेटोवन तांचो सन्मान केला. तर आयज तांची जयंती. दक्षिण चित्रपटातले पार्श्वगायक पद्मश्री आनी

यारे तू यारे मग आहे गीत मी ऐकले बिंदी आवाज नाही खांच्या आवाजातल्या पूर्णानंदच्या रिहाणी बरेले हे गीत हर्ष नेसरी हाणी संगीतबद्ध केल्ले हे गीत मी ऐकले. नमस्कार गोवा ह्या कार्यावळीन.

मोगळ्या कप्यांनो तुम्ही ऐकतात नमस्कार गोवा ही कार्यवळ एफ एम रेनबो वेल्यान आणि कार्यवळ मुखार व्हरतना ऐकूया शंकर महादेवन हांचो आवाज ह्या मुखावेल्या गीता खातीर.

मगर कपनो ह्या श्री रजय पवार हांची रचना शान हांचो आवाज आणि ह्या गीतातल्या गोयातले तसेच गोयाभर जे गाव असतात जे ग्राम किंवा गाव असतात ते सगळे आणि त्या गावातले कुळाघरा शेता भाटा आणि गावात आसपी ते सोबीत सुंदर वातावरण लिहित चालले मनशाचे मन गावात रमता आणि हे गीत तुम्ही ऐकले शान.

असीस कौर ह्यांचा आवाज तुम्ही ऐकलो. नमस्कार गोवा ह्या कार्यावळीन आणि मुखार वेतना ऐकूया राहत फतेह अली खान ह्यांच्या आवाजातल्या हे मुखावयले गीत.

नमस्कार गोवा यहाँ का यवन तुम्हें कल्याण राहत फतेह अली खान हंसावस मननचा आणि संगीत बुद्ध केलेले हे गीत आणि शदाब फर्तिकी यांचा आवाज मी ऐकला. नमस्कार गोवा ह्या कार्यवळीत मोगळ्यात बनो कार्यवळीत ह्या आशिल्या निमाणे गीत आणि ह्या गीताबरोबर नमस्कार गोवा ही कार्यवळी.

0: बाजार भारतीन सुरू केला आपलो नवो OTT प्लॅटफॉर्म
1: वेव्स.
0: हातून तुमका विनामूल्य मेळटात
1: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें.
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
0: वेव्स, तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
1: वेव्स.

नमस्कार, हांव कोंकणी साहित्यीक हेमा नायक. लेखन ही जशी एक सर्जनशील प्रक्रिया, तेच भशेन रेडिओवेले कार्यावळी आयकुप्यांच्या विचारांक चालना दितात. अश्योच मनभुलोवणे कार्यावळी प्रसारीत जातात आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान. हांव त्यो आयकून आनंद घेतां. तुम्ही मजरत आयकात आनी आस्वाद घ्यात.

0: आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यांखातीर खासा कार्यावळ अस्तुरी, अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी। अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर अस्तुरी।
1: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स।
2: वेव्स
1: हातून तुमका विनामूल्य मेळटात
2: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें।
1: तर करात बेगोबेग डाउनलोड
2: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान।
1: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी।
2: वेव्स

105 उपचार मेघाचेर मोगळकपण तुम्ही ऐकतात. नमस्कार, तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं FM रेनबो चॅनल. 8 वरांच्या देता काहीच खिणा भितर सहक्षेपित करता दिल्ली केंद्रावेल्यान समाचार प्रभात.

0: हजार भारतीय सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स. हातून तुमका विनामूल्य मेळटात
1: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें.
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
0: वेव्स, तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
1: वेव्स.

105.4 मेगाहर्ट्झचे मोगाळक पॅनो तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं FM रेनबो चॅनल. 8:15 जातात आणि वेळ जाता कासारांच्या कार्यवळीचो. कातरांच्या कार्यावळीन पहिल्या सुवातेर ऐकूया लॉर्ना यांच्या आवाजातल्यान हे सोबीत सुंदर कातार.

लोणारांचा आवाज तुम्ही ऐकलो आहे हा कतरा खातीर आणि कातरांच्या कार्यावळीत मुखार वयतना ऐकूया रॉड्रिगीस आणि सिलेना हांच्या जोड आवाजान मुखावेले कतार.

कातरांची कार्यावळ तुमच्या सांगता कसा आणि कार्यावळीन तुम्ही ऐकले हे गीत मोगळाकपणो मुखावल्या सुवातेर ऐकूया डॉमनिक हांचो आवाज मुखावल्या कातरा खातीर.

प्रादेशिक खबरा विभागावरवी मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो देता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीन व्हॅनेझुएलाचे कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिगीस हांच्या बरोबर चर्चा करतले. भारतीय विमान कंपन्यांक आधार दिवपा खातीर केंद्रीय मंत्रीमंडळान 10,000 कोटी रुपयांच्या ETF दर स्थिरीकरण नितीक मान्यताय दिल्या. केंद्रीय घर मंत्री अमित शाह त्रिपुराच्या 2 दिसांच्या भोंवडेर आज सांजवेळार अगरतलाक पावतले. भारतीय हवामान

0: फाटल्यान आज केरला आनी माहेन दाट तुटंगराचो ऑरेंज अलर्ट जारी केला. पयली संवसारीक योगासन खेळ चॅम्पियनशीप आज गुजरातांतल्या अहमदाबाद शारांत सुरू जातली. सॅफ महिला चॅम्पियनशिपांत काल भारतान भूतानाचेर जैत जोडून फायनलीन पावल घाला. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीन व्हॅनेझुएलाचो कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉद्रिगीज हांच्या बरोबर चर्चा करतले. रॉद्रिगीज भारताच्या 5 दिसांच्या भोंवडेर काल नवी दिल्लीन पावल्यो. तांच्या बरोबर आयिल्ल्या शिष्टमंडळान परराष्ट्र वेव्हार, अर्थशास्त्र आनी वित्त, विज्ञान आनी तंत्रज्ञान, दळणवळण आनी माहिती तशेंच येरादारी मंत्र्यांचो आस्पाव आसा. रॉद्रिगीज हांणी हाजे आदीं 2015 वर्सा परराष्ट्र मंत्री म्हणून आनी 2019, 2023, 2024 आनी 2025 वर्सा उपराष्ट्राध्यक्ष म्हणून भारताक भेट दिल्ली. व्हॅनेझुएलाचे शिष्टमंडळ भारताचे उर्जा, वखदां आनी मोटारींच्या क्षेत्रांकडे संबंधित आशिल्ल्या जायत्या आस्थापनांक भेट दितले. भारताची तांत्रीक आनी उद्देगीक क्षमता समजून घेवप आनी सहकार्याचे नवे मार्ग सोदून काडप हो हाजो हेतू आसा. केंद्रीय मंत्रिमंडळान भारतीय विमान कंपन्यांक तांच्या देशांतर्गत आनी आंतरराष्ट्रीय उड्डाणा खातीर ATF दर स्थिर दवरपाक मदत करपा खातीर तेल विपणन कंपन्यांक 10,000 कोटी रुपयांच्या एका वेळच्या अर्थसंकल्पीय मदतीक मंजुरी दिली. अस्तंत आशियांतल्या संकश्टाक लागून इंधनाच्या दरान सध्या सुरू आशिल्ल्या चढ उतारांच्या परिस्थितीन विमान कंपन्या खातीर स्थिर ATF दर सुनिश्चित करपाच्या उद्देशान कंपनीक हो आधार दितले. काल नवी दिल्लीन प्रसार माध्यमांक माहिती दितना माहिती आनी प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगले.
1: आज माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी की अध्यक्षता में कैबिनेट में बहुत बड़े महत्वपूर्ण फैसले लिए गए हैं, जिसमें आज की जो वेस्ट एशिया क्राइसिस के कारण ATF एविएशन टर्बाइन फ्यूल उसका जो प्राइस बढ़ा है और उसका जो इम्पैक्ट आ रहा है एविएशन सेक्टर पे, उसको मिटिगेट करने के लिए 10,000 करोड़ रुपीज का एक ATF प्राइस स्टेबिलाईजेशन फंड क्रिएट किया गया.
0: तशेंच दिल्ली NCR वाठारांतले पोरणे ट्रक आनी बशी बदलपा खातीर राष्ट्रीय राजधानी क्षेत्र नियोजन मंडळाक आधार दिवपी येवजणेकूय मंजुरी दिल्या. आर्थिक विशयांचे कॅबिनेट समितीन ओडिसांतल्या रामेश्वर ते पारादीप मेरेनच्या 163 किलोमीटर परस चड लांबायेच्या नव्या दर्यादेगेवेल्या महामार्गाच्या बांदकामाकूय मंजुरी दिल्या. आर्थिक विशयांचे कॅबिनेट समितीन बिहार वाठारांतल्या NH 31 आनी NH 231 खगरिया पुनरिया विभागाचे 4 पदरी रस्त्यान रुपांतर करपाकूय मंजुरी दिल्या, जाका 3,936 कोटी रुपया परस चड टेस पेस येतलो. केंद्रीय घर मंत्री अमित शाह त्रिपुराच्या 2 दिसांच्या भोंवडेर आज सांज वेळा अगरतलाक पावतले. तांचे भेटी आदी सुरक्षा यंत्रणांनी काल सर्किट हाऊस ते शाल बागान मेरेन ट्रायल रन घेतली. शुक्रारा कांय रस्त्यांचेर येरादारीचेर निर्बंध घालूंक शकतात अशें पुलिसांनी सांगले. आपल्या भेटी वेळार शाह पुष्पबंता पॅलेस हॉटेलाच्या बुनयादी फातर घालपाच्या सुवाळ्याक हाजीर रावतले. लंकामुरांतल्या शीम सुरक्षा दळाच्या शिमेवेल्या चौकीक भेट दितले आनी राज्य तशेंच केंद्रीय सुरक्षा अधिकाऱ्यांबरोबर एका उंचेल्या पावण्यावेली बसका घेतले. शाह यांच्या भेटी संदर्भात राज्य सरकारान एका उंचेल्या पावण्यार प्रशासकीय सुरक्षा बसकेचे आयोजन केला. भारताची फुडाराची मॉबिलिटी इकोसिस्टम एकाच तंत्रगिन्यानाचेर आधारून आसची ना अशें पेट्रोलियम आनी सैमीक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी हांणी सांगले. पुरी हांणी म्हळें, हे वेवस्थेन भारताचे वास्तवतेक अनुकूल जातले अशा पद्दतीन EV, जैव इंधन, हायड्रोजन आनी नवीकरणीय उर्जेचो आस्पाव आसतलो. नवी दिल्लीन हिरो मोटोकॉर्पच्या पहिल्या फ्लेक्स फ्युअल मोटरसायकलाच्या लॉन्च वेळार ते उलयताले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी वेल्यान आयकतात.
2: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. X-चेर आमका फॉलो करात, आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: राज्यात बेकायदेशीर रितीन रावपी बांगलादेशी नागरिकांचेर गुजरात पुलिसांनी खर कारवाय सुरू केल्या. ऑपरेशन डेल्टा हंट खाला गुजरातात बेकायदेशीर रितीन रावपी 365 बांगलादेशी नागरिकांक अटक केल्या जाल्यार सध्या 782 परस चड दुबावीत व्यक्तींविशी चौकशी सुरू आसा. महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हांणी या महिन्याच्या 18 तारखेक जावपा आशिल्ल्या महाराष्ट्र विधान परिषद वेंचणूक

निवडणुकेखातीर महायुतीच्या 17 अधिकृत उमेदवारांची वळेरी जाहीर केल्या. मुंबईत जाल्ल्या एका जोड पत्रकार परिषदेत उलयतना भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, एनसीपी ह्या आघाडीचे सगळे 17 उमेदवार वेचून येतले असो विश्वास चव्हाण हांणी उक्तायलो. मुखेलमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुखेलमंत्री एकनाथ शिंदे आनी राष्ट्रवादी काँग्रेसच्यो फुडारी सुनेत्रा पवार हांच्या मदीं जाल्ल्या चर्चे उपरांत सुवातो वाटपाचो निर्णय निमाणो केलो अशें चव्हाण हांणी सांगले. केंद्रीय वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी काल नवी दिल्लींत राष्ट्रीय वेपारी कल्याण मंडळाचे अध्यक्ष सुनील सिंघी हांची भेट घेतली. वेपाऱ्यांचे हीत आनीक घटमूट करप, डिजिटल संधी वाडप, इज ऑफ डुईंग बिझनेसचो वेग वाडप ह्या विशयांचेर सविस्तर चर्चा जाली अशें गोयल हांणी सोशल मिडिया पोस्टांत सांगले. भारतीय हवामान खात्यान केरळान माहेंत आज घोग्यांनी पावसाचो ऑरेंज अलर्ट दिला. तशेंच उत्तराखंड, ईशान्य भारताचे कांय भाग, अस्तंत बंगाल, कर्नाटका, कोकण, गोंय, तामिळनाडू, पुडुचेरी, करायकल, अंदमान, निकोबार जुवे आनी लक्षद्वीपांत उटंगाराच्या पावसाची शक्यताय आसा. उदेंत राजस्थान, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख, गिलगीत, बाल्तिस्तान, मुझफ्फराबाद हांगा आज कऱ्यांच्या पावसासयत घडघड मारपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. मजगती दिल्ली, चंदीगड, हरियाणा, पंजाब, मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटका, तेलंगणा आनी विदर्भांत घडघड मारपाची शक्यताय आसा. पयली संवसारीक योगासन खेळ चॅम्पियनशीप आज गुजरातच्या अहमदाबाद शारांत सुरू जातली. 5 दिसांच्या ह्या सर्तीन अमेरिका, जपान, नेदरलँड्स, ओमान, मॉरिशस, युगांडा, झांबिया, श्रीलंका, नेपाळ आनी केनिया सयत 70 मायज देशांतले 500 मायज खेळगडे वांटो घेतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सांजवेळा सुमार 6:40 व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वरवीं ह्या कार्यावळींत वांटो घेतले. उपांत्य फेरयेंत भूतानाक 1-8-0 अशें हारोवन भारतान सॅफ महिला चॅम्पियनशिपांच्या फायनलींत पावल घाला. काल गोंयांतल्या मडगांव शारांत भारतीय बायलांचो फुटबॉल पंगड 6 वर्सां उपरांत सॅफ चॅम्पियनशिपाच्या फायनलींत पावलो. 5 फावटी जैतिवंत जाल्लो भारत शेनवारा सांजवेळा 6:30 फायनलींत डिफेंडींग चॅम्पियन बांगलादेशा आड खेळटलो. प्रसार भारतीचो डिजिटल स्ट्रीमींग प्लॅटफॉर्म वेव्स OTT नोव्हेंबर 2024 सुरू जाले उपरांत 2 वर्सां भितर 1 कोटी नोंदणीकृत वापरकर्त्यांचो इतिहासीक टप्पो ओलांडलो. हे यश भारताच्या सार्वजनिक डिजिटल मिडिया परिसंस्थेच्या विकासांतलो एक म्हत्वाचो पावंडो आसा आनी भारत तशेंच जगभरांतल्या प्रेक्षकांक विश्वासार्ह, सर्वसमावेशक आनी वैविध्यपूर्ण आशय दिवपी स्वदेशी डिजिटल प्लॅटफॉर्माचो वाडटो स्विकार दाखयता. आज ह्या प्लॅटफॉर्माचेर 24,000 परस चड सामुग्री शीर्षकां, 15,000 वरां मायज चड कार्यावळी, 140 लायव्ह टीव्ही चॅनल्स आनी 200 मायज रेडिओ सेवा आसा. आकाशवाणी पणजी केंद्रावरवीं माकिनीज पालेसीच्या सभाघरांत 5 जुनाक सांजवेळा 4:30 सूर संगम ही संगीत आनी पारंपारीक नाचाची कार्यावळ आयोजीत केल्या. ह्या कार्यावळींत हिंदुस्थानी शास्त्रीय गायक डॉ प्रवीण गांवकर आपली कला सादर करतले. माशेलच्या छत्रपती कला आनी सांस्कृतीक मंडळावरवीं फुगडी सादर जातली. राया साश्ट हांगाच्या एद्रियान सिक्वेरा आनी सांगात्यांची कातारांची कार्यावळ जातली. रसिकांनी कार्यावळीचो आनंद घेवचो अशें आकाशवाणीन कळीत केला. निमाणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीन वेनेझुएलाच्यो कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉद्रिगीज हांच्या बरोबर चर्चा करतले. केंद्रीय घर मंत्री अमित शाह त्रिपुराच्या 2 दिसांच्या भोंवडेर आज सांजवेळा अगरतालांत पावतले. भारतीय हवामान खात्यान आज केरळा आनी माहेन दाट उटंगरांचो ऑरेंज अलर्ट जारी केला. सॅफ महिला चॅम्पियनशिपांत काल भारतान भूतानाचेर जैत जोडून फायनलींत पावल घाला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो आसतल्यो आज सांजवेळा 6:30.

कातारांची कार्यवळी तुम्ही ऐकत आहात आणि कातारांच्या कार्यवळी निमाणेकडून येत ना ऐकूया विलमिक्स अँड शॅरॉन ह्यांच्या जोड आवाजात मुखावलेल्या कातार तुमच्या खातीर.

104.4 मेगाहर्ट्झ वाजेर तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राचा एफ एम रेनबो चॅनल. 9 वरां जातात आणि वेळ जाता सदाबहार ह्या कार्यावळीचो.

मग रकप्यानो वेळ जाता सदाबहार ह्या तुमच्या आवडत्या कार्यावळीचो कार्यावळीन पहिल्या सुवातेर ऐकूया किशोर कुमार आशा भोसले हांचो जोड आवाज ह्या मुखवल्या सोबीत सुंदर अशा गीता खातीर. सगळ्यांचे स्वागत सदाबहार.

आप तो ऐसे ना थे हाफी मतले है गीत मोहम्मद रफी हंजावस उषा खन्ना आणि संगीतबद्ध केले है गीत तुमच्या खातीर सदाबहार ह्या कार्यक्रमात.

अजूनही घर करून आसात. सदाबहार कार्यावळीन मुखार वयतना ऐकुया स्वर्ण सुंदरी ह्या फिल्मातले गीत. लता मंगेशकर आनी मोहम्मद रफी हांचो आवाज, आदी नारायण राव हांणी संगीतबद्ध केल्लेले हे गीत स्वर्ण सुंदरी ह्या फिल्मातले.

आप तो ऐसे ना थे ह्या फिल्मातले हे गीत मोहम्मद रफी हांचा आवाज उषा खन्ना आणि संगीतबद्ध केल्याने नीता फसली हांची ही रचना तुम्ही ऐकली. आप तो ऐसे ना थे ह्या फिल्मा खातीर मोगाळकपणू सदाबहार कार्यावळ तुम्ही ऐकता एफ एम रेनबो विलन.

0: मत कहना याने याने याने प्यार हो गया।
1: सदाबहार कार्यावळी तुम्ही ऐकत आहात आणि कार्यावळीत मुखवला आवाज मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांचा।

तुम्ही ऐकतात नजराणा प्यार का, ह्या फिल्म मधले हे गीत मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांचा जोड आवाज हेमंत भोसले आणि संगीतबद्ध केले हे गीत नजराणा प्यार के ह्या फिल्मा खातीर.

तुम्ही ऐकले नजराना प्यार काय ह्या फिल्मातले गीत, आणि या उपरांत आता ऐकूया अफसाना प्यार काय ह्या फिल्मातले गीत. अमित कुमार आणि आशा भोसले यांचा आवाज बप्पी लेहरी हाणी संगीतबद्ध केल्ले हे गीत तुमच्या खातीर सदाबहार ह्या कार्यावळीतल्यान.

आशिले अफसाना प्यार का ह्या फिल्मातले गीत अमित कुमार आणि आशा भोसले यांचा आवाज तुम्ही ऐकलो. बप्पी लहरी हाणी संगीतबद्ध केले हे गीत सदाबहार ह्या कार्यावळीन. कार्यावळीन मुखार वेतना ऐकूया किशोर कुमार आणि लता मंगेशकर हांचा जोड आवाज ह्या मुखवल्या गीता खातीर.

अदालत ह्या फिल्मातले हे गीत आशिले आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांचा आवाज, मदन मोहन हणी संगीतबद्ध केले आणि ही रचना आशिली रजिंदर कृष्ण हांची. अदालत ह्या फिल्मा खातीर आणि

हे सुभित सुंदर असे गीत तुम्ही ऐकले. सदाबहार ह्या कार्यावळीत तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राचं FM रेनबो चॅनल. आणि तुमच्या सांगता कसा आमची सदाबहार ही कार्यावळ. कार्यावळ मुखार व्हरतना मन्ना डे हांचा आवाज ऐकूया आमच्या ह्या कार्यावळीतल्या.

वल्ला क्या बात है, ह्या फिल्मातले हे गीत म्हणणारे यांचा आवाज आणि रोशन हांणी संगीतबद्ध केल्ले हे गीत तुम्ही ऐकले सदाबहार कार्यावळीतल्यान. गीतादत्त हांचा आवाज, मुखावेल्या स्वाधीर.

साहिब बीबी और गुलाम ह्या फिल्मातले हे गीत आशा भोसले यांचा आवाज हेमंत कुमार हानी संगीतबद्ध केले हे गीत सदाबहार ह्या कार्यावळीन निमाणे कडेन वेतना.

साहिब, बीबी और गुलाम ह्या फिल्माचं हे गीत तुम्ही ऐकले आशा भोसले यांचा आवाज हेमंत कुमार ह्यांनी संगीतबद्ध केल्ले. आणि ह्या गीता बरोबर सदाबहार ही कार्यवळ मोगाळेक बनू हंगा सोपता.

तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राचा FM रेनबो चॅनल आणि वेळ होते मराठी संगीताच्या कार्यक्रमाची. कार्यक्रमात पहिलं गीत व्हेंटिलेटर या चित्रपटातून मराठी संगीताच्या या कार्यक्रमात.

मराठी संगीताच्या कार्यक्रमात पुढचं गीत शांता शेळके यांच्या रचनेत श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आणि आशा भोसले यांचे स्वर मराठी संगीताच्या कार्यक्रमात

भावगीतांच्या गाण्यांचे हेच सामर्थ्य असते की त्यात निसर्गाचे सौंदर्य, मनाची अवस्था आणि खोल एखाद्या भावनेत बुडालेलं मन दिसून येतं. वाऱ्याची सळसळ, पाण्याची थरथर आणि आजूबाजूला पसरलेला निळा क्षार व सुगंधित निसर्ग नायिकेच्या मनात यौवनाचे नवीन भाव आणि ओढ निर्माण करताना या गीतात दिसून येतं. तुम्ही ऐकलात आशा भोसले यांच्या आवाजात हे गीत, शांता शेळके यांची रचना. आणि मराठी संगीताच्या कार्यक्रमात पुढे जाताना ऐकूया मधु कृष्ण यांच्या आवाजात हे पुढचं गीत.

मराठी संगीताच्या कार्यक्रमात तुम्ही ऐकलात ज्योत्स्ना हर्डीकर यांचा आवाज. आणि कार्यक्रमात आता पुढे जाताना ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात हे सुंदरसं गीत.

आशा भोसले यांचा आवाज तुम्ही ऐकलात. शांता शेळके यांची रचना. मराठी संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया नाट्य संगीत. संगीत नाटक मानापमान या नाटकातील हे गीत बकुळ पंडित यांच्या आवाजात. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांची रचना. मराठी संगीताच्या या कार्यक्रमात तुमच्यासाठी.

कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांची ही रचना तुम्ही ऐकलीत. गोविंदराव टेंबे यांनी संगीतबद्ध केलेलं हे नाट्यगीत आणि बकुल पंडित यांच्या आवाजात हे गीत तुम्ही ऐकलं संगीत मानापमान या नाटकातील. आणि मराठी संगीताच्या कार्यक्रमात पुढे जाताना ऐकूया स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजात हे पुढचं गीत.

झेंडा या चित्रपटातील हे गीत होतं स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजात. आणि मराठी संगीताच्या कार्यक्रमात पुढचं गीत उषा मंगेशकर यांच्या आवाजात तुमच्यासाठी. शांता शेळके यांची रचना, उषा मंगेशकर यांच्या आवाजात.

मराठी संगीताच्या या कार्यक्रमात शेवटी आता ऐकूया मराठी संगीताने आणि तनामनाने नटलेलं हे सुंदर असं भावगीत तुमच्यासाठी मराठी संगीताच्या या कार्यक्रमातून.

दोतोर भिकाजी खाणेकार ह्यांचे गीत पुरुषोत्तम पै ह्यांचा आवाज एफ एम रेनबोच्या वितरावणीत सुगम संगीताची कार्यावळ आता फुडें व्हरतना अक्षता तळावलीकार.

0: अरविंद वेलिंकर आणि गायली सुरेश पै ह्यांची रचना तुम्ही ऐकली. एफ एम रेनबोच्या वितरावणीत तुम्ही ऐकतात सुगम संगीत. ह्या उपरांचे गीत रॉकनेट्स.
1: अरे अरे अरे, गुळ्यांची स्ट्रीप बाहेर किद्याक उडयली?
2: अगो, गुळ्यो सोपल्यो मुगो त्यो.
1: गुळ्यो सोपल्यो म्हणून ती स्ट्रीप बाहेर उडव? तुका खबर ना
2: किदें?
1: घरान ओल्या कोयरा

0: ची आणि सुक्या कोयराची अशा दोन बालद्यो असतात. किती कळे सांग?
1: ओल्या कोयराची वेगळी बालदी आणि सुक्या कोयराची वेगळी बालदी अशा दोन बालद्यो.
0: चल तर सकल वच, उडयली सोपिल्ली वखदांची स्ट्रीप परत हाड आणि घरात आशिल्ल्या सुक्या कोयराच्या बालदेनूच उडय.
1: हा करता.
0: सुको आणि ओलो कोयर आपणेच व्यवस्थित उडवप ही स्वच्छतेच्या अभियानाची मुळावी सुरुवात.
1: बऱ्यो सवयो आपणवया, स्वच्छता राखूया.
0: स्वच्छता ही सेवा.

0: FM रेनबोचे सप्तरंग आणि सप्तसूर पावल्यात गोयच्या घरा घरान
1: हय हय आणि आता तर FM रेनबो पणजी पावता पुराय संसारांत
0: तुमच्या अँड्रॉइड फोना वेल्यान डाउनलोड करात FM रेनबो ऍप आणि संसाराच्या खंयच्याय कोनशातल्यान ऐकात आकाशवाणी पणजी FM रेनबो
1: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात मागीर सर्च बारान वचात आणि टाइप करात NEWSONAIR म्हळ्यारूच न्यूज ऑन एअर
0: ऑफिशियल प्रसार भारती ऍप तसेच लाइव्ह न्यूज सिलेक्ट करात
1: एकदा ऍप डाउनलोड जातकच तुमका जाय ती लँग्वेज म्हणजे भाषा सिलेक्ट करात
0: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि FM रेनबो गोवा सिलेक्ट करात
1: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन FM रेनबो
0: आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल पावता पुराय संसारभर
1: हय पुराय संसारभर
2: FM रेनबोची वितरावणी सुगम संगीताची कार्यावळ सोपयतना मोगाचे गीत गायता गजानन मेस्त आणि ही रचना जॉन आगियार हांची

फेमिली एनवी वितरावणी तुम्ही ऐकतात दनपारच्या सभेतल्यो ह्यो तरेकवार कार्यावळी. 12 वरां जावन 10 मिनटां जातात कार्यावळींची ही वळख.

कालधरात फिल्मी संगीताचेर आयकत कार्यावळींचीही रुपरेषा सांगून झाल्या उपरांत चित्ररंजन कार्यावळींत 12:15 1:05 आसतली कातारां तर 2:00 नाट्य संगीत. पश्चिमी संगीताच्यो तरेकवार कार्यावळी 2:30 सावन पयल्या सुवातेर जोकबॉक्स 3:00 आफ्टरनून मेलडीज 4:05 रिक्वेस्ट कार्यावळ आणि 5:05 ग्लोबल बीट्स. सांजवेच्या प्रसारणात 5:35 सावन परतून एकदा तुमच्याच आवडीच्यो तरेकवार कार्यावळी पयल्या सुवातेर भावगीत 6:05 रेनबो सांस 7:10 आयकवेनो दिल्ली केंद्रावेल्यान आमी सहक्षेपीत करतले 5:07 आरजेस चॉईस आणि 11:10 द मेलो आर. पश्चिमी संगीताच्यो ह्यो तरेकवार कार्यावळी 12:06 मेरेन आयकवेनो आमचो तुमचो हो सांगातूय बी मध्यान रातच्या 12:06 मेरेन.

एफ एम रेनबोच्या वितरावणीत तुमच्याच सांगतान फुडें वतना आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान वितरावपाच्या कांय मुखेल अशा कार्यावळींची ही वळख. या खिणाक म्हादय चॅनलाचेर चालू आसा अस्तुरी कार्यावळ. किरण भांबरे हांणी सादर केली कथा आमी वितरायतात ज्वालामुखी, आणि उपरांत स्वर संगम कार्यावळींत शास्त्रीय संगीत, सरस्वती राणे हांचे गायन आणि विदुषी एन राजम हांचे व्हायोलीन वादन. कोंकणीतली युवाणी 5:30 घेऊन येता कमलेश कोरगांवकार हांणी सादर केले उलोवप गुरु आणि शिष्याचे नाते. शब्दुली 6:15 7:30 अळम्याचे बियाणे दीपश्री रवींद्र नाईक हांचे उलोवप आम्ही वितरायतात. कलात्मक गोय 8:30 घेऊन येता धालो आणि धिल्लो ही कार्यावळ सादर करतात डॉ. साईश देशपांडे. दिल्ली केंद्रावेल्यान कार्यावळी आम्ही सहक्षेपीत करतले. 9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्री वाईड, 9:45 इनसाईट्स आणि 10:00 प्रादेशिक आणि सुगम संगीताची राष्ट्रीय कार्यावळ तुमका ऐकपाक मिळतली. आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय

प्रक्षेपीत करतले. 9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्री वाईड, 9:45 इनसाईट्स आणि 10 प्रादेशिक आणि सुगम संगीताची राष्ट्रीय कार्यावळ तुमका ऐकपाक मेळटली. आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान ह्या उपरांत दिसभर वितरावपाच्यो ह्यो आशिल्ल्यो तरेकवार अश्यो कार्यावळी तुम्ही आयकली. कार्यावळींची ही रुपरेषा.

एफएम रेनबोचे वितरावणी तुम्ही ऐकत आहात दनपारच्या सभेतल्यो यो तरेकवार कार्यावळी. 12 वरां जावन 16 मिनटां जाल्यांत तालथरात फिल्मी संगीताचेर आयकत चित्ररंजन.

FM रेनबो चबीतरा उन्नीत चित्र रंजन कार्यावळ सुरू करताना तुम्ही ऐकले मैंने प्यार किया या फिल्मा खातीर SP बालसुब्रमण्यम हांच्या आवाजातले गीत. गीतकार आशिल्ले असद भोपाली, संगीतकार राम लक्ष्मण आणि आता या रेहमान हांचे संगीत ऐकूया दिल से फिल्मात कविता कृष्णमूर्ती आणि सोनू निगम.

चित्ररंजन कार्यावळ फुडें व्हरतना शैली नरसिंग आनी सांगाती अनिल नंदा हांचें संगीत, विधान फिल्मा खातीर नक्षलाल पुरी हांची ही रचना.

चित्र रंजन तुम्ही ताल तबला फिल्मी संगीताचेर ऐकत ही तरेकवार गीतां. कार्यावळ सोपयतना मोहम्मद रफी, मदन मोहन हांचे संगीत, साहिर लोठियानवी हांच्या गीता खातीर गझल या फिल्मात मोहम्मद रफी.

गजल फिल्मात मोहम्मद रफी, मदन मोहन हांचे संगीत, साहिर लुधियानवी हांची रचना. तुम्ही ताल थल्ला फिल्मी संगीताचेर ऐकत चित्ररंजन एफ एम रेनबोचे वितरावणी. ह्या उपरांत कांय खिणा भितर बरोबर एक वराचेर दिल्ली केंद्रावेल्यान हिंदीतल्यान खबरो आमी सहक्षेपीत करतले.

फेमिडेन बोची वितरावणी तुम्ही ऐकतात कातारा. सोनिया शिरसाट आणि संगतेने गायली माणो दुलपदा आणि देखणी तुम्ही ऐकली. आणि आता सातान कोता आणि संगती माणो आणि दुलपद.

सांदान कोता आणि सांगत्याने गायलो मानव आणि दुलपदा तुम्ही ऐकले. एफ एम रेनबोच्या वितरावणीत तुम्ही ऐकतात कातारा. 1:31 जातात मुखेल खबरो.

ऑसलँडो आणि सांगत्यांनी गायली लोकांगीतां तुम्ही ऐकली. ऐकपे न्हू एक कळवणी आकाशवाणीच्या 90व्या वर्धापन दिनानिमित्तान आकाशवाणी पणजे सूर संगम ह्या खाशेल्या सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करता. हो कार्यक्रम फाल्यां शुक्रारा 5 जुनाक सांजवेच्या 4:30 पणजेच्या ESG संकुलातल्या मॅकनेस पॅलेस सभाघरांत जातलो. ह्या कार्यक्रमात वेगवेगळ्या कला प्रकारांचे सादरीकरण जातले. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत डॉ प्रवीण गांवकार हांचे गायन तुमकां आयकपाक मेळटले. तशेंच माशेलच्या छत्रपती कला आणि सांस्कृतीक मंडळा वतीन पारंपारीक फुगडी नृत्य सादर जातले. आणि हाचे भायर राय साश्टी हांगासल्ल्या एड्रियन सिक्वेरा आणि तांचे सांगाती प्रस्तुत करतले कातारांची कार्यावळ. आयकपेनो तुम्ही सगळ्यांनी मुजरत उपस्थित राहून ह्या संगीत मैफिलीचो आनंद घेवचो. याद आसुनी फाल्यां 5 जुनाक सांजवेच्या 4:30 पणजेच्या ESG संकुलातल्या मॅकनीज पॅलेस सभाघरांत. आणि आता FM रेनबोच्या वितरावणीत कातारांची कार्यावळ सोपयतना ओलाव गायता गोंयचे गीत.

नमस्कार रसिक श्रोते हो, FM रेनबोच्या प्रसारणात पुन्हा एकदा आपलं स्वागत. सादर करीत आहोत नाट्य संगीत कार्यक्रमाच्या सुरुवातीला वसंतराव देशपांडे यांचा हा स्वर.

कल्लोळ या नाटकासाठी हे पद आपण ऐकलत. वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं. आणि यानंतर ऐकूया कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरांच्या मानापमान या नाटकासाठी ही रचना बकुळ पंडित यांचा स्वर.

0: श्रोते हो नाट्य संगीताचा हा कार्यक्रम एफ एम रेनबोच्या प्रसारणात आपण ऐकता आहात. यानंतरची रचना काही क्षणातच.
1: तुमची रोजची दुपार करा सप्तरंगी.
2: एफ एम रेनबो वर तुमच्यासाठी दर दिवशी मराठी संगीताचा खजिना.
3: 2 ते 2:30 या वेळेत
4: हा छंद जीवाला लावी पिसे.
1: नादमधुर चित्रपट गीते चित्रगंधामध्ये मनातले सुरीले तरंग भावतरंग. सदाबहार नाट्य संगीत.
2: एफ एम रेनबो 105.4 MHz तुमच्यासाठी देतोय दर दिवशी मराठी संगीताचा खजिना. दुपारी 2 ते 2:30 या वेळेत
3: एफ एम रेनबो
2: संगीताची सप्तरंगी दुनिया.

पंडित कुमार गंधर्व यांचा हा स्वर. स्वयंवर या नाटकासाठी कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरांची ही रचना, संगीत भास्कर बुवा.

वाटते हो एकच प्याला या नाटकासाठी पंडित कुमार गंधर्व यांचा हा स्वर, व्ही सी गुर्जर यांची रचना, बाई सुंदराबाई आणि गंधर्व नाटक मंडळी यांचं संगीत या पदाबरोबरच समाप्त होत आहे आजचा नाट्य संगीताचा हा कार्यक्रम. एफ एम रेनबोच्या प्रसारणात आपण ऐकत आहात आपल्याच आवडीचे आमचे हे विविधरंगी कार्यक्रम. 2:31 होत आहेत. पश्चिमी संगीत यानंतर लियनच्या साथीनं. या क्षणी मुखेल खबरो. आपला निरोप घेते मी चारुशीला. ऐकत रहा एफ एम रेनबो.

संगीत या पदाबरोबरच समाप्त होत आहे आजचा नाट्य संगीताचा हा कार्यक्रम. एफ एम रेनबोच्या प्रसारणात आपण ऐकत आहात आपल्याच आवडीचे आमचे हे विविधरंगी कार्यक्रम. 2:31 होत आहेत. पश्चिमी संगीत यानंतर लियनच्या साथीनं. या क्षणी मुखेल खबरो. आपला निरोप घेते मी चारुशीला. ऐकत रहा एफ एम रेनबो.

105.4 मेगाहर्ट्झांचेर आम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या एफ एम रेनबो सेवेतल्या म्हणजे 5:30:30 झाले आसत. तुम्ही निकतीच ऐकली पश्चिमी संघाची कार्यावळ ग्लोबल बेस, आणि आता ओळख करून देता आता मित्र कार्यावळींची.

सात वरां जावन 10 मिनटांचेर आयज ब्रेस्तार म्हणटकीच तुमची आमची फेवरेट कार्यावळ फोन इन संगीत सरगम 7:20 प्रादेशीक खबरो मजगती आसा.

हॅलो, 7:30 सावन फोन इन संगीत सरगम ही कार्यावळ आम्ही फुडें व्हरतले. 7:58 मुखेल खबरो आसल्यो, 8 वरांचेर तुम्ही आयकूंक शकतले कातराची कार्यावळ आणि पोरण्या हिंदी फिल्मगीतांची कार्यावळ सदाबहार रातच्या 8:30.

रातच्या 9 वरांचेर प्रायोजित कार्यावळ आर्गा तुका सोमया 9:30 स्पॉटिंग लियर्स आरजेस चॉईस 10:05 11:10 सावन पश्चिमी संगीताची अनेक कार्यावळ तुमच्या सांगतान आसतली ती म्हळ्यार द मेलो आर आणि मध्यान राती 12:05 आमगेले आयचे प्रसारण संपन्न जातलें.

रातच्या 9 वरांचेर प्रायोजित कार्यावळ आर्गा तुका सोमया 9:30 स्पॉटिंग लियर्स आरजेस चॉईस 10:05 11:10 सावन पश्चिमी संगीताची अनेक कार्यावळ तुमच्या सांगतान आसतली ती म्हळ्यार द मेलो आर आणि मध्यान राती 12:05 आमगेले आयचे प्रसारण संपन्न जातलें.

105.4 मेगाहर्ट्स वरून आम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या FM रेनबो सेवेतून बोलत आहोत. 5:35 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत भावगीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात प्रथम ऐकूया सुरेश भट यांचं हे गीत. यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेलं आणि स्वर आहे पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा.

मंडळी, आकाशवाणीच्या 90व्या वर्धापन दिनानिमित्तानं आकाशवाणी पणजी केंद्राच्या वतीने सूरसंगम या खास सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. हा कार्यक्रम उद्या अर्थात शुक्रवारी 5 जून रोजी संध्याकाळी 4:30 पणजी येथील ESG संकुलातल्या मेकॅनिक्स पॅलेसच्या सभागृहामध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या कलाप्रकारांचं सादरीकरण होणार आहे, ज्यामध्ये हिंदुस्थानी शास्त्रीय गायन डॉ प्रवीण गावकर सादर करणार आहेत. तसंच माशेलच्या छत्रपती कला आणि सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं पारंपरिक फुगडी नृत्य सादर होणार आहे. आणि तसंच राय साष्टीय इथल्या एड्रियन सिक्वेरा आणि त्यांचे सहकारी सादर करणार कातारा. तर आमच्या सगळ्या श्रोत्यांनी याची दखल घ्यावी आणि उद्या 4:30 मेकॅनिक्स पॅलेसच्या सभागृहामध्ये हजेरी लावावी अशी आकाशवाणी पणजीच्या वतीनं आपल्याला आमंत्रण आम्ही करत आहोत.

ईशान, आज गायक एसपी बालसुब्रमण्यम हांचो जल्माचो दीस. किशोर कुमार, मुकेश, मोहम्मद रफी, तलत महमूद, शैलेंद्र सिंग, हेमंत कुमार किंवा बाकीचे सगळे नामणेचे गायकांच्या पेक्षा मातसो हटके स्वर आशिल्ले असे अनोखी शैलीचे आणि अनोख्या शैलीन गावपी आणि त्यांच्या आवाजातल्या खेळकर आणि समको एक खट्याळपणा म्हणतात तसं लढीवाळ जे जो प्रेम असतं किंवा मोग असता त्याच्या ताजेपणाचं मुलायम अनुभव दिवपी गायक म्हणल्यार एस पी बालसुब्रमण्यम. येस, त्यांचे वडील हरिकथा सांगपी हरदास आशिल्ले आणि घरची परिस्थिती खूप बिकट आशिल्ली, पण अत्यंत हुशार असो विद्यार्थी असल्यामुळे त्यांना स्कॉलरशिप मिळत गेली आणि इंजिनियर जावपाचे स्वप्न त्यांनी कॉलेजीन असताना पळयले. त्याच काळात कश्मीर की कली ह्या फिल्मातले मोहम्मद रफी हाणें गायिल्लें दिवाना हुआ बादल हे सॉंग ते सद्दां म्हणत आणि एकदा एका स्थानिक गायनाच्या स्पर्धेन ताणी हे गीत म्हणले आणि तातूंत तांकां पहिले बक्षीस फावो झाले आणि ह्या कार्यावळीक जायते संगीतकार थंय उपस्थित आशिल्ले. ह्या तांच्या स्वरवैविध्याचो अणभव रसिकांनी घेतलाच. दक्षिणांतल्या गायकाक हिंदी उच्चार जमना असो एक समज बॉलिवूडातल्या कांय संगीतकारांचो आशिल्लो, पूण एस पी बालसुब्रमण्यम हांणी अशी बरीच गीतां गावन हो जो समज आशिल्लो तो पयस केलो. आणि 1990 सालांत मैने प्यार किया, ताचे पयलीं एक दुजे के लिए अशा जायत्या फिल्मांनी ताणी गीतां गायली. 55 वर्षाच्या कारकिर्दींत ताणी 40,000 परस चड सॉंगां म्हणिल्लीं आसा आणि तांकां तांच्या स गितांक राष्ट्रीय पुरस्कार मेळ्ळे.

नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं स्नेहा गांवस तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज नवी दिल्लींत वेनेझुएलाच्यो प्रभारी राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिगीस हांचे कडेन व्यापक चर्चा केली. सोशल मिडिया पोस्टांत विदेशी वेव्हार मंत्रालयान सांगला की फुडाऱ्यांनी द्विपक्षीय संबंधांच्या पुराय वर्णपटाचेर नियाळ घेतलो आनी उर्जा वेपार गुंतवणूक भलायकी आनी हेर मळार सहकार्याचे नवे मार्ग सोदून काढले. तशेंच फुडाऱ्यांनी परस्पर हितसंबंध आशिल्ल्या जागतीक आनी प्रादेशीक प्रस्नांचेरूय मतां मांडली. दोनूय वटांनी द्विपक्षीय भागीदारी खोलायेन वाडोवपाची आनी जागतीक हितसंबंध मुखार व्हरपाची वचनबद्धताय परत दाखयल्या अशें मंत्रालयान नदरेक हाडलां. विदेशी वेव्हार मंत्री एस जयशंकर हांणी आयज सकाळी नवी दिल्लींत वेनेझुएलाच्यो प्रभारी राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिगीस हांचे कडेन संपर्क साधलो. भारत वेनेझुएला संबंधाकडेन बऱ्याच काळासावन आशिल्ल्या वचनबद्धतायेक भारत म्हत्व दिता. प्रधानमंत्री

105 अंशावर मेगाहर्ट्झच्या आम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या एफ एम रेनबो सेवेतल्या देता सुबार 36 मिनटं आणि 40 सेकंद जातात. निक्सेस तुम्ही ऐकलो कोकणीतल्या राष्ट्रीय खबरो आणि आता रेनबो सांज ही कार्यावळ फुडे वरूया.

इष्टांनो, आकाशवाणीच्या 90व्या वर्धापन दिनानिमित्तान आकाशवाणी पणजी केंद्रा वतीन सूरसंगम या खाशेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केला. हो कार्यक्रम शुक्रारा अर्थात फाल्या 5 जुनाक सांजे 4:30 वरांचेर पणजेच्या ESG संकुलातल्या मॅकनीज पॅलेस या सभाघरात जातलो. ह्या कार्यक्रमात वेगवेगळ्या कला प्रकारांचे सादरीकरण जातले, जातून हिंदुस्थानी शास्त्रीय गायन डॉ प्रवीण गांवकर सादर करतले. तशेंच माशेलच्या छत्रपती कला आनी सांस्कृतीक मंडळाच्या वतीन पारंपारीक फुगडी नृत्य सादर जातले. हाजे भायर राय साश्टी हांगसरल्या एड्रियन सिक्वेरा आनी तांचे सांगाती प्रस्तुत करतले कांतारांची कार्यावळ. आयकुप्यांनी मुजरत उपस्थित रावन ह्या संगीत मैफिलीचो आनंद घेवचो अशें आमच्या आकाशवाणी पणजी केंद्रातर्फे तुमकां सगळ्यांक आपोवणें.

निघाल्या. गोवा तियात्र अकादमीन चौथ्या अखिल गोय आंतरशाळा तियात्र सर्ती खातीर अर्ज सादर करपाची मुजत 11 जून सावन 26 जून 2024 मेरेन वाडयल्या. दाबोळीच्या INS हंसा हांगाच्या शस्त्र प्रशिक्षण खात्यान 11 जून आणि 25 जून ह्या दिसा केळशी रेंज वाठारांत ल्हान शस्त्रांचो फायरिंग सराव कार्यावळ घडून हाडल्या. भांगराळे गोय अस्मिताय संस्थेचो या वर्साचो भांगराळो गोयकार पुरस्कार प्रशांती तळपणकार जाल्यार नित्य युवा पुरस्कार महादेव सातूगावकार हांका जाहीर केला. साखर तेल उणे करात, व्यायाम करात, दोतोर प्रमोद सावंत हांचो गोयकारांक उलो. आकाशवाणी पणजे केंद्रावरवी मॅग्निक्स पॅलेसाच्या सभाघरांत फाल्यां 5 जूनाक सांजे 7:30 वरांचेर सूरसंगम ही संगीत आणि पारंपरिक नृत्याची कार्यावळ आयोजित केल्या. या कार्यावळीन हिंदुस्थानी शास्त्रीय गायक डॉ प्रवीण गावकर आपली कला सादर करतले. माशेलच्या छत्रपती कला आणि सांस्कृतिक मंडळावरवी फुगडी सादर जातली. राय सासष्टी हांगच्या एड्रियन सिक्वेरा आणि सांगात्यांची कातारांची कार्यावळ जातली. रसिकांनी या कार्यावळीचो आनंद घेवचो अशें आकाशवाणीन कळीत केला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

104.4 मेगाहर्ट्झ जंचेरा मी आकाशवाणी पणजी केंद्राच्या एफ एम रेनबो सेवेत लंबलेता 7:10 आणि 30 सेकंद. येस, आज ब्रेस्टार म्हणतगीच तुमची आमची फेवरेट कार्यवळ फोन इन संगीत सरगम.

इश्टानो तुम्ही ऐकत आहात हिंदी फिल्मी गीतांची कार्यवळ, आणि आता कार्यवळीतलं हे निमणे गीत लेकिन फिल्मातलं.

या ज्येष्ठानो, 8 वर जाऊन 1 मिनिट आणि 35 सेकंद ऐकूया कातारची कार्यवळ. उषा उत्तुबांच्या ताव्यान कार्यवळीतले पहिले कांतार मोग आणि

मुदमान ते पारगा साहेबा मोठ्या मनशांनी जायती आमकां लुटिले गुलाम गा साहेबा आतां आमी सुटले पुणिव्यान लोकांक आतां आसाय कश्टांचे चुडवांचे पोटोले तेरेस गानू आमी गोरबां दिलां आमचे गांव राय

उदमान ते पार गसायबा मोठ्या मनशांनी जायती आमकां लुटिले गुलाम गसायबा आतां आमी सुटोले पुणिव्यान लोकांक आतां आसाय कश्टांचे चुडवांचे पोटोले तेरेस गानू आमी गोरबां दिलां आमचे गांव राय

रिटर संचतव्यांनी ते तुम्ही कांतार ऐकवले. आणि आता रेमी कुलास आणि लूज मुखावले कांतार येतात. मोजे मोज्या घरान नाका.

बेटिनाज आणि लुईस मार्टिन्स यांच्या ताब्यान निघतेच तुम्ही कातार आयकोने गोवाशी मोरता आणि या कातारांच्या सांगाताक कातारांची कार्यावळ हांगा सोंपता.

आकाशवाणीच्या 90व्या वर्धापन दिनानिमित्तान आकाशवाणी पणजी केंद्रावतीन सूर संगम ह्या खाशेल्या अशा सांस्कृतिक कार्यावळीचे आयोजन केला. ही कार्यावळ शुक्रारा म्हळ्यार फाल्यां 5 जूनाक सांजे 4:30 वरांचेर पणजेच्या ईएसजी संकुलातल्या मॅकनीस पॅलेस सभाघरांत जातली. ह्या कार्यावळींत वेगवेगळ्या प्रकारचे कला सादरीकरण जातले, जातून हिंदुस्थानी शास्त्रीय गायन आसतले, डॉ प्रवीण गांवकर ते सादर करतले. तशेंच माशेलच्या छत्रपती कला आनी सांस्कृतीक मंडळाच्या वतीन पारंपारीक फुगडी नृत्य सादर जातले. आनी हाचे भायर नोट करात, राय साश्टी हांगसरल्या एड्रियन सिक्वेरा आनी तांचे सांगाती प्रस्तुत करतले कातारांची कार्यावळ. आयकूं बेलू मुजरत उपस्थित रावन ह्या संगीत मैफिलीचो आनंद घेयात.

105.6 मेगाहर्ट्झ यांच्या मी आकाशवाणी पणजी केंद्राच्या एफ एम रेनबो सेवेतल्या निवेदा 8:30:45 झाले असत. वेळ झाला पोन्या हिंदी फिल्मी गीतांची कार्यवळ्याक वचो. सदाबहार.

इष्टानो, तुम्ही ऐकतात पौन्या हिंदी फिल्म गीतांची कार्यवळ सदाबहार 105.4 MHz मेगा अर्जांचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या FM रेनबो सेवेतल्या.

तो फिल्मातले गीत मोहम्मद रफी यांनी गायले. या सिस्टानो हे गीत मोहम्मद रफी आणि आशा भोसले आणि वेगवेगळे गायले असा आणि स्वर असा आता तुम्ही ऐकतात तो आशा भोसले यांचा.